0: ते तर आहेच, धन्यवाद धन्यवाद. अरे आपल्याला नाही, स्टुडिओमध्ये माझ्यासोबत असलेल्या अनाउन्सर मॅडमला, कारण त्या मला म्हणाल्या, अरे वा अमयराव, अजून वेळ पाळता बुवा तुम्ही. काय तुम्हाला माहिती आहे का की आपल्या प्राचीन भारतामध्ये वेळ आणि वेळेची गणना करण्यासाठी लंडनची ग्रीनविच नाही तर महांकाल नगरी उज्जैनच जगाचं मुख्य केंद्र मानलं जायचे, कारण कर्करेषा अगदी महांकाल मंदिरच्या वरून जाते. एवढंच नाही तर संपूर्ण भारतात महांकाल हे असं एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे सूर्योदयाच्या आधीच म्हणजे भल्या पहाटे 3 वाजता प्रत्यक्ष श्मशानातील ताज्या भस्माने आरती करण्याची परंपरा आहे, कारण भस्म हे संसाराच्या नश्वरतेचं प्रतीक आणि स्वयं महांकालेश्वर हे काळाच्याही पलीकडचे मानले जातात. नाही पण मी हे का सांगतोय, अहो कारण आज आहे सोमवार आणि त्यातही खास म्हणजे महांकालची शाही सवारी. तर आता उपवासाचे पदार्थ करता करता किंवा उपवास नसल्यास रोजच्या सकाळच्या धावपळीत जरा भक्तिमय वाटलं पाहिजे की नाही, पण काय त्या शहरातल्या माणसांना ते शहर जास्त कळतं, म्हणून मी जास्त काही बोलण्यापेक्षा ऐकूया उज्जैनच्याच महांकाल भक्त आणि वरिष्ठ समाजसेविका डॉक्टर राजश्री राजेंद्र जोशी यांना.
1: नमस्कार ताई, आज श्रावणाचा सोमवार, त्यातही खास म्हणजे शाही सवारी, तर सर्वप्रथम थोडक्यात महांकाळचं महत्त्व सांगा.
2: महाकाल मंदिर हे स्वयंभू असल्याने आणि 12 ज्योतिर्लिंगांमध्ये एकमात्र असे ज्योतिर्लिंग आहे जिथं शिवलिंग दक्षिणमुखी आहे, त्यामुळे याचे विशेष महत्त्व आहे. याविषयी अनेक ठिकाणी उल्लेख केलेला आढळतो. हे स्थान तांत्रिक गतिविधींसह श्रद्धा आणि भक्तीसाठी विशेष मानले गेले आहे. अशी मान्यता आहे की बाबा महाकाळ वर्षातून 2 एकदा श्रावण भाद्रपद आणि दुसऱ्यांदा कार्तिक असे आपल्या प्रजेचे हाल जाणण्यासाठी, त्यांच्या आणि जनतेच्या सुख समृद्धी आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी निघतात. त्याला स्वारी किंवा पालखी म्हटलं जातं. एक मान्यतेनुसार चातुर्मास प्रारंभी श्रावणाच्या सुरुवातीला श्री विष्णू शिवाला सृष्टी संचलनाचे कार्य सोपवून स्वतः आराम करायला जातात. नंतर कार्तिक महिन्यात म्हणजेच चातुर्मास संपल्यावर शिव परत विष्णू देवाला त्यांचे सृष्टी संचलन कार्य सोपवितात. त्याला हरिहरण मिलन म्हणतात. हा सोहळा खूप आनंदित करणारा असतो जो गोपाळ मंदिर येथे संपन्न होतो. विष्णूने सोपविलेले कार्य करण्यासाठी स्वारीच्या माध्यमातून बाबा आपल्या जनतेचा हाल हवाल जाणून घेतात. या स्वारीमध्ये चंद्रमौळी रूपात चांदीच्या पालखीत बाबा महाकाल यांना स्थापित केले जाते. श्रावण महिन्यात ही स्वारी काढण्याची पद्धत प्रामुख्याने राजा विक्रमादित्यच्या काळाची आहे. ग्वाल्हेरच्या सिंधिया वंश आणि मराठा काळात 18व्या शताब्दीमध्ये ती पुन्हा रूढ झाली. परंपरेनुसार पालखीचे पहिले पूजन सिंधिया घराण्यातर्फे केले जाते. श्रावण भाद्रपदाच्या शेवटच्या सोमवारी शाही स्वारी काढण्यात येते. प्रशासनाकडून त्यांना मानाचा गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. पालखी सोहळ्यात बँड, भजनी मंडळ, ढोल ताशा, घोडे, हत्ती असा शाही थाट दिसून येतो. स्वारीची प्रसिद्धी आता जगभर पसरली आहे. संपूर्ण नगर शिवमय होऊन जय श्री महाकाल अशा पवित्र घोषाने आल्हादित होऊन जातो. जय श्री महाकाल.
0: मनोगत व्यक्त केलं डॉक्टर राजश्री राजेंद्र जोशी यांनी. वेळेचं महत्व आणि शाही सवारीबद्दल तर आपण ऐकलंच. आता पुढे जाण्यापूर्वी वेळ आहे एक सुंदर गीत ऐकण्याची, आणि ते पण मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

गीतकार वंदना विटणकर, संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि स्वर अर्थातच मोहम्मद रफी. श्रोते हो, बहुतांश वेळी आपण म्हणतो वेळ नाही. 12 तासांचा प्रवास 4 तासांवर आला तरी म्हणतो वेळ नाही. 4 आठवड्यांनी मिळणारा निरोप आता 4 सेकंदात मिळतो तरी म्हणतो वेळ नाही हो. बँकेच्या रांगेत तासन तास थांबणारा माणूस आता मोबाईलवर काही सेकंदात व्यवहार करतो तरी म्हणतोच वेळ नाही. एकेकाळी आठवड्यांच्या कालावधीत लागणाऱ्या आरोग्य तपासण्या आता काही तासात होतात तरी आपण म्हणतोच ना वेळ नाही. पुस्तक वाचायला वेळ नाही, निसर्गात रमायला वेळ नाही, शांत बसून स्वतःशी बोलायला, स्वतःला समजून घ्यायला किंवा फक्त काही क्षण निखळ हसायला वेळ नाही. त्या अनाउन्सर मॅडम हसत खुणवतात ते आपले आजचे पाहुणे ताटकळत बसले, त्यांच्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. तर श्रोते हो, अजिबात वेळ न दवडता ॲव्हॅकाडो, पिस्ता, चायनीज खाणाऱ्यापासून ते ज्यूस, दालबाटी आणि पुरणपोळीचा अफाट आस्वाद घेणाऱ्या लोकांपर्यंत, तसंच ज्यांना आहाराशी संबंधित काही समस्या किंवा विकार आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत खास आणि दिग्गज व्यक्तिमत्व डॉक्टर प्रिया चितळे. डॉक्टर प्रिया चितळे या सध्या इंदूरच्या एका प्रतिष्ठित रुग्णालयामध्ये डायटेटिक्स विभागच्या प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतात. सोबतच त्या इंदूरच्या काही हेल्थ सेंटरमध्येही भेट देणाऱ्या तज्ज्ञ आहे. न्यूट्रिशनमध्ये PhD असणाऱ्या मॅडम यांनी इंदूरच नाही तर देशातील अव्वल रुग्णालयांमध्ये

0: हजारो रुग्णांना आहारच्या माध्यमातून नवसंजीवनी दिली आहे. मग ती किडनीच्या रुग्णांसाठीची विशेष रीनल न्यूट्रिशन असो, डायबिटीज, PCOD, हृदयाचे आजार असो किंवा नवजात बालकांसाठी आणि मातेसाठी लागणारे पोषण असो, मॅडमचे कस्टमाइज्ड डाईट प्लॅन नेहमीच गुणकारी ठरले आहेत. चला तर मग अगदी अनौपचारिक गप्पा मारत थेट संवाद साधूया डॉक्टर प्रिया चितळे मॅडम यांच्यासोबत.
1: नमस्कार. आजच्या आकाशवाणीच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार सर.
1: 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह, जो आता पोषण माह झालाय, तर एक वैद्यकीय तज्ञ म्हणून तुम्ही या उपक्रमाकडे कसं बघता आणि त्याचे काय प्रयोजन असते?
2: सरकारने ह्याला पूर्ण माह अनाऊन्स केलाय, तर बेसिकली पोषणाबद्दल माहिती देण्याचा महिना नसून हा रोजच्या खाण्यात किती सवयी बदलू शकतो, ते किती सायंटिफिक असतील, आणखीन किती सस्टेनेबल असतील, त्याच्यावर जास्ती फोकस केलं जायला पाहिजे. कारण खूप सोशल मीडियावर वेगळ्या वेगळ्या माहिती आहेत, पण त्या किती सायंटिफिक आहे, त्याला किती बॅकिंग आहे, ते आपल्याकरता किती प्रॅक्टिकल आहे, त्याच्यावर हे सगळ्या गोष्टी डिपेंड करतात.
3: बरोबर आहे.
1: स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, तर महिलांनी स्वतःचे उत्तम पोषण ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणत्या मुख्य बाबींची काळजी घेतली पाहिजे?
2: मला असं वाटतं की आपल्याला हे थीम चेंज करायला हवी की महिलांनी सगळ्यात शेवटी जेवायला हवं, या त्यांनी आपल्या फॅमिलीकडे जास्ती लक्ष ते असू द्यावं. पण जर माझ्या हिशोबाने महिला जे आहे ते सेंटर पॉइंट आहे फॅमिलीचा, जर त्यांची हेल्थ ठीक नसेल तर घर सगळं कोलॅप्स होईल. आणि आम्ही ते ऍक्च्युली प्रॅक्टिकली बघतो. एक जर लेडी ऍडमिट असेल हॉस्पिटलमध्ये तर तिचं पूर्ण घर केऑसमध्ये चाललं जातं. इट इज रिअली अ स्ट्रगल. तर सगळ्यात आधी त्यांना हे समजायला हवं की त्यांनी नीट जेवलं तर त्यांचं घर नीट राहील. त्यांना हे माहिती असतं की काय हेल्दी आहे, काय सीझनल त्यांनी ऍड केलं पाहिजे. इन्फॉर्मेशन सगळी आहे त्यांना, पण ते स्वतःवर लास्टमध्ये अप्लाय करतात. माझ्या हिशोबाने सगळ्यांनी जेव्हा बरोबर जेवणाचं आपण कॉन्सेप्ट काढला तेव्हा त्यांनी आपल्या प्लेटमध्ये पण बरोबरचा वाटा घ्यायला हवा. असं न करता की आधी सगळं वाटून दिलं आणि मग लास्टमध्ये जे उरलंय ते खायला. बनवताना आपल्याला माहिती असतं की किती बनवायचंय, किती लोकांकरता, तर मग आपला हिस्सा पण त्यांनी नीट लक्ष देऊन करायला हवं.
1: आणि आता 31 ऑगस्टला म्हणजे आजच ओव्हरडोज अवेअरनेस डे म्हणून पाळला जातो. आजकाल अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, म्हणजे आपल्या सल्ल्याशिवाय, विटामिन सप्लिमेंट्स किंवा प्रोटीन पावडर प्रमाणाबाहेर सेवन करतात. तर न्यूट्रिशन ओव्हरडोज आपल्या लिव्हर किंवा किडनीला कसा हानी पोहोचवू शकतो?
2: ही सध्या खूप महत्वाची समस्या आहे सर. आम्ही रोज बघून राहिलोय. कारण सप्लिमेंट म्हणजे ते नेहमीच सुरक्षित आहे असं गैरसमज वाढत चाललेला आहे. प्रत्यक्षात काही व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स शरीराला आवश्यक आहे आणि ते जर प्रमाणात घेतले तर ठीक आहे. डेफिशियन्सी असेल तर तुम्ही त्याला सप्लाय केलं या सप्लिमेंटेशन केलं तर ठीक आहे. पण ओव्हरडोज जे आहे, कारण तुमची एक जी बॉडी आहे ती एक पर्टिक्युलर लिमिट करता टॉलरेट करू शकते. पण जर तुम्ही त्याचा ओव्हरडोज केला तर तुमच्याच किडनीला फिल्टर करायचंय, तुमच्याच लिव्हरला फिल्टर करायचंय, तर बेसिकली ते तुमचे ऑर्गन्सला डॅमेज करतं. सगळ्यात मेजर इश्यू आता आम्ही जो बघतो, जसं प्रोटीन ओव्हरडोज करून घेतात. आता तुम्ही क्रिएटिनिन घेताय या तुम्ही प्रोटीन घेताय, तुमची किडनीचं फंक्शनिंग कसं आहे त्या हिशोबाने तुम्ही घ्या. वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन्समध्ये प्रॉब्लेम नाही आहे, पण फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स जर तुम्ही जास्ती प्रमाणात घेतले तर त्याची टॉक्सिसिटी होऊ शकते. आम्ही बघतोय की व्हिटॅमिन डी कमी आहे, पण तरी ते सुरू करणं आपल्या मनानी ओव्हर द काउंटर जाऊन इट ते सगळं प्रिस्क्रिप्शन बेस्ड असलं तर जास्ती बरं होईल.
1: आता आपल्या बोलण्यात वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स एखाद काही उदाहरण देऊ शकतात का?
2: बी ग्रुपचे व्हिटॅमिन्स वॉटर सॉल्युबल आहे. फॅट सॉल्युबल्स ए डी ई के हे सोडून बाकी सगळे व्हिटॅमिन्स जे आहे त्याला आपण वॉटर सॉल्युबल.

0: ग्रुप मध्ये थायमिन आलं, रायबोफ्लेविन आलं, मेथिकोबालमिन आलं, व्हिटॅमिन सी आलं, हे सगळे वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन्स आहे. तर ह्यांचं इतका प्रॉब्लेम होत नाही कारण तुमची बॉडी त्याला टॉलरेट करते अँड एक्सेस जे आहे ते युरिनच्या थ्रू पास आउट होऊन जाईल. पण फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स करता टॉक्सिसिटी असते म्हणून गव्हर्नमेंटनी पण एक रेकमेंडेड डेली अलाउन्स असं आरडीए आम्ही त्याला म्हणतो त्या हिशोबाने तुम्हाला सांगितलंय की हे या प्रमाणात या वया करता किती जरुरी आहे, हे रोजच्या जेवणात एवढं क्वांटिटी मॅच केली पाहिजे त्या हिशोबाने दिलं गेलं असेल. तर डेफिशियन्सी असते तर आम्ही त्याला ट्रीट कराय करता त्याचा डोस वेगळा असतो. आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करतो आम्हाला माहिती आम्ही त्याला असं म्हणतो की महाराष्ट्रीयन थाळी जी आहे ती बेस्ट थाळी असते, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे न्यूट्रियंट्स मिळून जातील. तर जर नॉर्मल घरचं जेवण असेल, सीझनल फ्रुट्स अँड व्हेजिटेबल असतील तर डेफिशियन्सी होण्याचे चान्सेस फार कमी आहे अनलेस यू आर मेटाबॉलिकली प्रोन फॉर दॅट.
1: म्हणजे आता आज तर उपास आहे सोमवारचा पण तसं पुरणपोळी खायला काही हरकत नाही, तर त्याच अनुषंगाने आपण प्रमाणाच्या गोष्टी करतोय. तर आपण पुढे जाऊया की सध्या प्रमाण न पाळल्यामुळे तरुणांमध्ये डायबिटीज किंवा पीसीओडी आणि हृदयाशी संबंधित समस्या वेगाने वाढत चालल्या आहेत, तर तुमच्या मते आहार पद्धतीतील सर्वात मोठी चूक काय?
0: सर, जसं तुम्ही करेक्ट सांगितलं की भारतीय आहार पद्धती स्वतः चुकीची नाही आहे, उलट आपल्या पारंपरिक आहारामध्ये डाळी, कडधान्य, भाज्या सगळ्या असतातच, फर्मेंटेड फूड असतात जे की आता खूप जास्ती त्याच्यावर फोकस केलं गेलंय कारण गट ब्रेन ऍक्सेसच्या गोष्टी आम्ही करतो. तर जर नॉर्मल जेवण असेल तर प्रॉब्लेम नाही आहे. कॉन्सेप्ट हा आहे की प्रपोर्शन एक इम्पॉर्टंट आहे, सीझनल एक इम्पॉर्टंट आहे. आम्ही असं म्हणतो काउन्सिलिंगच्या दौरान की खूप जास्ती एक्झॉटिक एक्सपेन्सिव्ह गरज नाही आहे तुमच्या जेवणात इन्क्लूड करायची. काहीतरी जे तुमच्या शहराशी रिलेटेड असेल, जसं पुण्या या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो की मिलेट्स खूप आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही फूड इन्क्लूड केलं तर जास्ती बरं होईल. आम्ही आजकाल अजून जे सायन्स ज्याला रेकमेंड करतं की सार्काडियन रिदम म्हणतो आम्ही त्याला, सनराईज अँड सनसेटच्या हिशोबाने जर तुम्ही आपल्या मील टाईमला फिक्स केलं तर तुम्हाला खूप साऱ्या मेडिकल कंडिशन्सशी तुम्ही दूर राहू शकाल. तर पोर्शन कंट्रोल इम्पॉर्टंट आहे, सार्काडियन रिदम इम्पॉर्टंट आहे, गट हेल्थ करता काम करणं फार जरुरी आहे. आणखीन असं नाही होणार की जे तुमच्या फ्रेंडला सूट होत आहे तेच तुम्हालाही सूट होईल असं नाही, तुमची मेटाबॉलिझम वेगळी आहे तर तुम्हाला काय जरुरी आहे, काय तुमच्यामध्ये डेफिशियन्सी आहे, काही मेटाबॉलिक कंडिशन आहे, त्या बेसिसवर एक प्रॉपर प्रिस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला फॉलो केलं तुम्ही डाएट तर जास्ती बरं होईल.
1: म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डाएटही मनाप्रमाणे घेऊ नये.
0: हा, डॉक्टर या डायटिशियन्स.
1: आणि त्याचबरोबर एक असा प्रश्न उद्भवतो की युवा म्हणा ते पण डाईट ट्रेंड्सला फॉलो करतात. आता सध्या जसं कीटो डाईट खूप वेगाने वाढत चाललंय, तर अशा सगळ्या डाईट पासून सावध राहा किंवा तुम्ही या सगळ्यांवर काय भाष्य कराल?
0: सी, हे ह्याला आम्ही असं म्हणतो की इन्फॉर्मेशन खूप आहे पण आपल्या करता काय राईट आहे तेच समज तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. काही लोकांना जसं आम्ही म्हणतो की एपिलेप्सी असेल तर कीटो डाएट ते बेनिफिशियल आहे, ते मेडिकल ट्रीटमेंट आहे एपिलेप्सी करता. पण नॉर्मल तुम्ही आहात, तुम्हाला काही आजार नाही आहे तर मग उगीच कीटो डाएट घेऊन काही उपयोग नाही आहे. तसंच खूप फॅट चाललाय की गहू नाही खायला पाहिजे या व्हीगन वर शिफ्ट झालं पाहिजे, बेसिकली तुम्ही असं करून किती दिवस त्याला सस्टेन करू शकाल, किती दिवस तुम्ही त्या ह्या चेंजला तुम्ही आपल्या लाईफस्टाईलमध्ये इन्कॉर्पोरेट करू शकाल ते पण बघणं गरजेचं आहे. ऑलरेडी डेफिशियन्सी आहे तुम्हाला आणि तुम्ही काही एक फूड प्रॉडक्ट आपल्या पूर्ण जेवणामधनं डिलीट करता आहे तर मग अजून डेफिशियन्सी होईल आहे. तर म्हणजे डोंट फॉलो दी ट्रेंड, तुम्हाला काय गरज आहे, तुम्हाला काय सूट करतंय त्या हिशोबाने तुम्हाला प्लॅन इन्क्लूड करायला पाहिजे.
1: या अनुषंगाने एक शेवटच्या प्रश्नाकडे येऊया की डाएट बरोबरच पाणी पिणं घेणं हे याचा पण खूप लोकांमध्ये भ्रम

0: सरिपा, आमच्या हिशोबानी विथ ड्यू रिस्पेक्ट टू सगळ्या सायन्सला, जसं नॅचरोपॅथी आहे, ॲलोपॅथी आहे, आणखीन होमिओपॅथी आहे, बेसिकली तुम्हाला काय सूट करत आहे, तुम्ही काही फॉलो करताय आणि ते रिझल्ट नाही देते, तर मग ते फॉलो करण्याचा काही उपयोग नाही. बिईंग ह्युमन, आपल्याला माहिती की रिझल्ट असल्याशिवाय आपण काही नाही फॉलो करणार. तर जेव्हा आम्ही न्यूट्रिशनच्या बद्दल अभ्यास करतो, विच इज सायन्स बेस्ड, तर त्याच्यामध्ये असं काही नाही लिहिलंय की पाणी आधी प्यायला हवं की पाणी नंतर प्यायला हवं की मध्ये नाही प्यायला हवं, असं काही नाही आहे. आता नवीन एक फील्ड आली आहे फंक्शनल न्यूट्रिशन, ते कॉन्सेप्ट अगदी डिफरंट आहे, नॅचरोपॅथीशी अलाइन्ड आहे, पण प्रॅक्टिकली किती पॉसिबल आहे? जर तिखट लागलं तर तुम्ही पाणी प्यालच, त्याला तुम्ही असं नाही करू शकणार की नाही आता मी पाणी नाही पिणार. तर नॉर्मली आम्ही असं म्हणतो की जेव्हा तुम्हाला तहान लागते, ह्याचा अर्थच की तुमची बॉडी डिहायड्रेटेड आहे, तर तुम्हाला पाणी त्याच्या आधी प्यायचंय. हायड्रेशन मेंटेन करणं हे जरुरी आहे. तर तहान लागल्यानंतर ही सिग्नल देते बॉडी की तुम्ही आता पाणी प्या, तुमचं हायड्रेशन कमी होत आहे. तर असं काही नाहीये की सकाळी आपण अर्धा लिटर पाणी पिऊन घेतला तर दिवसभर नाही पाणी प्यायला तरी चालेल. थ्रूआउट द डे तुम्हाला ते हायड्रेशन मेंटेन करणं जरुरी आहे.
1: आणि आता व्यक्ती तितक्या प्रकृती, पण तरी एक सामान्य माणूस जो खूप स्वस्त आहे, त्याच्यासाठी एक योग्य डाएट काय असावी? स्पेसिफिकली नाही सांगता येणार आपल्याला, पण एक सिम्पल करून सांगा.
0: सर, याला सांगायला गेलं तर तीन चार कॉन्सेप्ट जर लक्षात ठेवले तर सगळ्याच एज ग्रुप करता ते कम्फर्टेबल राहतील. बेसिकली टाइम बाउंड खायचंय, म्हणजे अननेसेसरी उपास करू नका. पोर्शन कंट्रोलवर लक्ष द्या. सीझनल लोकल हे इम्पॉर्टंट आहे. काही डेफिशियन्सी असेल तर त्याला लिंगर ऑन नका करू. म्हणजे तुम्हाला जर सांगितलं आहे की हे डेफिशियन्सी आहे, ह्याच्याकरता तुम्हाला विटामिन डी घ्यायचं आहे, तर तुम्ही त्याला प्रोलॉंग नका करू की ठीक आहे. असं नाही होत सर की डेफिशियन्सी म्हणजे नाही दिसत आहे तरी डॉक्टर लिहतील, असं नाही होणार. तर डेफिशियन्सी रूल आउट करा, त्याच्याकरता ट्रीटमेंट करा. अँड बेसिकली स्ट्रेस, स्क्रीन टाइम, ह्याच्यावर पण आजकाल खूप चर्चा होते. नॉर्मली जर मला समजायचं असतं तर मी असं म्हणते की आपल्याला मुक्का मारायचा असतो सर, तर आपण काय करतो, पूर्ण फिस्ट बंद कर, मुठ्ठी बंद करतो आणि मग मारतो. ते एक लाईफस्टाईलचा कॉन्सेप्ट असा आहे की स्लीप असली पाहिजे, हेल्दी डायट असलं पाहिजे, एक्सरसाइज असली पाहिजे, स्ट्रेस स्क्रीन ह्याला मॉनिटर केलं पाहिजे. सो इट्स ऑल टुगेदर, म्हणजे तुम्ही असं नाही करू शकत की फक्त ठीक आहे मी 8 तास झोप घेईन, बाकी डायटमध्ये मी फास्ट फूड खात राहीन तर मी ठीक राहीन, असं नाही होणार. तर इट्स अ कम्प्लीट पॅकेज. जर ते फुल टिक नाही होणार, तर हेल्दी राहायचं तुम्ही एकही चेकबॉक्स जर सोडून दिला तर चान्सेस आहे, कारण आमची लाईफस्टाईल आता अशी झालेली आहे की वी आर मोर प्रोन टू डिझीज, आम्हाला होऊ शकतात या आम्हाला कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर ते सगळे चेकबॉक्स ठीक आहे, 1 दिवस नाही होऊ शकणार, 2 दिवस नाही होऊ शकणार, पण ते कॉन्शियस एफर्ट जो आहे तो बेसिकली आम्हालाच टाकावा लागेल. जर तुम्हाला दिसतंय की तुमचं वजन वाढलेलं आहे तर त्याच्यावर समजा तुमचं वजन 80-90 असं चाललंय, तर तुम्ही आमच्याकडे येता 120 वर आणि म्हणता की 60 किलो करून द्या, तर 80 वर पण तुम्ही काम करू शकत होते, 85 वर पण काम करू शकत होते. तर बेसिकली स्टार्ट वर्किंग ऑन दॅट अर्ली, असं नॉर्मली आम्ही सल्ला देतो. डॅमेज झाल्यावर तुम्ही एक्सपेक्ट करता की आता याला रिव्हर्स करून द्या, तर ते थोडंसं अवघड जातं. पण काम इंडिव्हिज्युअलीच करावं लागेल, म्हणजे स्वतः करता स्वतःलाच करणं जरुरी आहे.
1: म्हणजे शेवटी आपल्या आरोग्याची काळजी घेतलेली बरी. मॅडम, आज आपण स्टुडिओमध्ये आला, आम्हाला इतका वेळ दिला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार.
0: थँक्यू सो मच सर, धन्यवाद.
1: आपल्यासोबत होत्या डॉक्टर प्रिया चितळे. श्रोते हो, आता मॅडमनी मुलाखतीत स्पष्ट केलंच आहे, योग्य भारतीय जीवनशैली, योग्य आहार आणि तोही अगदी वेळेवर घेणं किती गरजेचं आहे, आणि वेळेचं भान ठेवणं तर त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. तर मग वेळेची हीच शिस्त पाळत आता वेळ झाली आहे एक सुंदर गाण्याची. शब्दरचना पी सावळाराम,

शब्दरचना पी सावळाराम, संगीत वसंत देसाई आणि स्वर आशा भोसले, तलत महमूद. श्रोते हो, हसले आधी कोणी पण मन रमले की नाही? मनाला अजून रममाण करायला ऐकूया ही सुंदर शास्त्रीय रचना.

पंडित भीमसेन जोशी आणि विदुषी लक्ष्मी शंकर यांची जुगलबंदी। श्रोते हो, आता वेळ आहे निरोपाची। आजच्या आमच्या कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रीती छडीदार यांनी

यांच्यासह मी अमेय नेमावरकर आपली रजा घेतो. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा. पत्ता आहे केंद्र निदेशक आकाशवाणी मालवा हाऊस इंदूर 452001. धन्यवाद.